नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM 102.8 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकता। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948, म्हणजेच 11 ऑक्टोबर 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। आपला दिवस शुभ जावो या शुभेच्छांसह सभेची सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीने।

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर। आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना। आता सविस्तर बातम्या। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत। राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते। पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला। सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत, दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला। धाराशिव तालुक्यातील करजखेडा, आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली। राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत ते काल बोलत होते। पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले। राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे। सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे। पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुशृंगी मंदिर आणि सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे। घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार

असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची सांगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी.
1: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 मध्ये झाली. या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली. या अभियानाअंतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालयं बांधण्यात आली. या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही. 2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यूदर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली. देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी बनली. आकाशवाणी बातम्यांसाठी
0: जलसुरक्षेसाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ राजभूषण चौधरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात हिंजवडी इथं आर्यन्स ग्रुपतर्फे आयोजित 3 दिवसीय AWTIS 2026 या तंत्रज्ञान आणि नवकल्पनाविषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते काल बोलत होते. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवान सह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एसएम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा

0: इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.8 पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. आइए सुनते हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग.
2: विविध भारती पर इस वक्त आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत. अगला गीत आपको सुनवाते हैं ओपी नैयर का संगीत बत किया. मजदूर सुल्तानपुरी ने इसके बोल लिखे हैं. गीता दत्त की आवाज है. फिल्म का नाम है आर पार.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तमिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर बीड यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र

0: राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं मातानामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गापूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर.एन. रवी, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले असून 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरु केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुचेरी इथं येत्या 2 दिवसात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.8 पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. आइए सुनते हैं कार्यक्रम चित्रलोक.
2: कार्यक्रम।

0: बहुत बहुत स्वागत है आपका आज के इस सुरीला सफर कार्यक्रम में। मैं हूँ मंजू।
1: 45 मेट्रो स्टेशन के
2: असही भारताने या संदर्भात स्पष्ट केलं आहे। कॉक्रोच जनता पार्टी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सहसंस्थापक प्रवक्ते आशुतोष रांका आणि मुख्य प्रवक्ते सौरव दास या तिघांची आज दिल्लीत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सशर्त सुटका केली। आज सकाळी सीजेपीच्या कथित निषेध आंदोलनाविषयी दक्षिण दिल्लीत छावनी पोलीस स्थानक परिसरातील न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हा निर्देश देण्यात आला, ज्यामध्ये या तिघांनी पुढील वर्षभर शांततेचा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याची अट न्यायालयानं घातली आहे। या तिघांना काल सकाळी दिल्ली पोलिसांनी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या मुंबई दिल्ली विमानातूनच ताब्यात घेतलं होतं। न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिघांची जामिनावर सुटका झाली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकार्यांवर देशात

अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे। या कृतींमागे राजकीय हेतू आणि परकीय शक्तींचा प्रभाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। आदिशक्ती महादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज शुभारंभ झाला। राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे। नवरात्रीच्या आजच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या माता शैलपुत्री स्वरूपाचं पूजन करण्यात येत आहे। श्वेतरंगाला आज विशेष महत्व आहे। छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत प्रसिद्ध कर्णपुरा देवीच्या मंदिरात आज सकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विधिवत पूजा करून घटस्थापना झाली। त्यानंतर मंदिराचे पुजारी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती झाली। आज पहाटेपासूनच कर्णपुरा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनांची जबाबदारीही महिला समर्थपणे पार पाडतात याचं उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांनी घालून दिलं आहे। जलजीवन अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेनं गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनांचं संचालन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्याचा देशातला पहिलाच प्रयोग केला असून तो यशस्वी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। पाणी हा ग्रामीण महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच या प्रयोगाद्वारे ग्रामीण विकास आणि महिलांच्या आत्मविश्वासाला एक नवी उभारी मिळत आहे। लांजा तालुक्यात निवोशी इंदवटी या गावातून या उपक्रमाची सुरुवात झाली। पाणी स्रोतांची स्वच्छता, पाणी रासायनिक जैविक परीक्षण, प्रक्रिया करून शुद्ध पाणी पुरवठा आणि प्रत्येक वाडी वस्तीला काटेकोर वेळेवर पाणी पुरवठा करण्याचं नियोजन महिलांनी चोखपणे बजावलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून रियाद इथल्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होत असलेल्या वारंवार हल्ल्यांचा तसंच काल झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। या हल्ल्यांमध्ये जीवितहानी, अनेक जण जखमी होण्यासह मालमत्तेचं नुकसान झालं। परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या असून जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करण्यात आली आहे। नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर वारंवार होणारे हल्ले पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचं भारतातर्फे सांगण्यात आलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी।

0: अरे मेरी
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं। चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला। पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील। यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे। आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील। या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील। सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे। आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील। नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील।

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतलेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दुर्गामातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं

0: सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष्य साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं, तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जी हजारों साल ये इनकी बात है. चलिए धन्यवाद. मजबूर फिल्म का गाना अब आपको सुनवाते हैं. किशोर कुमार की आवाज, आनंद बख्शी के बोल, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ। प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे। राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे। देवीची विविध रुपात पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे। घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली। अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला। मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यांसारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे। देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे। तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1.13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता। या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे। बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली। या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीरपणे बनवलेलं परदेशी मद्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली। आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं।

0: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांगा आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 46 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे एकूण 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. MTGM No. 2 या तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय

दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्र

0: रथोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारापाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली। या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। या आंदोलनादरम्यान पकडलेल्या सीजेबीच्या नेत्यांची एक वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुटका केली। परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले आहेत। कच्च्या तेलाचे वाढलेले दर, मजबूत झालेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे। रेल्वे भरती मंडळानं पदवीधर भरती 2026 अंतर्गत बिगर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे। विविध स्तरांवरच्या 3,548 पदांसाठी ही भरती होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: विविध भारती का ये मुंबई केंद्र है। 102.8 FM और न्यूज ऑन AIR इस लाइव स्ट्रीमिंग मोबाइल ऐप पर भी। श्रोताओं, हमारे स्टूडियो के घड़ी में शाम के 5:02 और 10 सेकेंड हुए हैं। अब आप सुनेंगे कार्यक्रम छाया गीत।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती

0: भरीव मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रुपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या

0: बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदौर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र 102.8 FM और न्यूज ऑन AIR इस लाइव स्ट्रीमिंग मोबाइल ऐप पर भी. श्रोताओं, हमारे स्टूडियो की घड़ी में शाम के 7:10 और 40 सेकेंड हुए हैं. अब आप सुनेंगे कार्यक्रम विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा.

0: श्रोताओं, अब से बस कुछ ही पलों बाद यानी ठीक 8:05 पर आप सुनेंगे राष्ट्रीय मराठी समाचार।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका। शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना। आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणे। भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले। भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज IIT चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली। रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे। या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2र्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते। दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल। अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल। शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील। जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं।
2: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका। राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली

0: तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू।
1: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या अभियानाचा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे। या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली। या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला। कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं। पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले। दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली। सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली। निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला। पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं। परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला। राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला। मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली। अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला। मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली। आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रुपात बैठी पूजा बांधण्यात आली। तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली। कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली। नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती। नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं। इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलंय। थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ 0.5 गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले। तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले। आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र

सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं, तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरा महानगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटाउदेपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या, तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरु आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्ली.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात। मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू। झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा। जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा।

0: जाए रात।
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत विविध भारतीच्या मुंबई केंद्रावरून 102.8 FM, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर सुद्धा। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये रात्रीचे ठीक 11:20 झालेली आहेत। याबरोबरच आजचं हे प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे, पण पुन्हा आपली भेट होणारच आहे उद्या सकाळी 5:50। तोपर्यंत अनुमती द्या। नमस्कार, शुभरात्री, जय हिंद।